श्रावणे रामंत्रणे दुवार खापी खने खने घरेर बाँधो जाय जाय बुझी आज खुशी आज श्रावणे रामंत्रणे।